जों सानानै थांगे अबनो वान सप्ताह जों दाबुकनि अजराव सिक्लारकनि फान सिक्लारं थानजानि जे फान अबनोबो सानानै थांगाखाय जों बेबा गन' नाहारिनायखाय स्राय स्राय जों बर'रक स्राय स्राय ओंनानै नांनाय गुबै ओंनानै नांनाय गुबैनि लामाव हिमनानै हिमनाय बरक ओंनानै नांनाय हाइखेसो जों आब' थानजा ओङै माननाय केबया केबल जों आब'न' पद्रे पदनि बोखाक्तै सोबायनानै जायदकनाय फियाबा खा थैनानै क गिया खा बायनानै क गिया जों जे बरक पैद' गोनां जे बरक गुबैनि बरक बन' खोबलाय ओंनाय हायादोबा हायखे जों जेफ्रुफानो नायदैसिनि ताबुकनि जेनेरेसननि चिराय रक एबा ताबुकनि उसिख्ला जरा रक चिराय रक गोबांमा पद्रे पद हामिया लामाबो हिमै दं गे हायखे आबोनो मोथांनाय साबो जों अग्रा जाग्रा रकनि कक बिदि नावै कखल नावै आबोनो जों सिख्ला रकनो मा मोथाखनाय हेदोबा नों आं गाहाम दंनाय नों आं गुबै लामानो सिनाय नों आं खाव' वारजाक एबा खाव' गोबांमा ककथाय चाबजाक गोबांमा लामफुवारजाक आबहाय बर' रकन' अबहाय मोथांनानै खरकसानि बेगलै आब' ओंगै माया खरकसानि याकदैखे आब' सुत्र जागै माया हायनि बागै जों जथनिनो फान नांग' जथनिनो ककथायबो नांनानै नांनाय जों जरा जरा रग' अबन' मावान सग' गुबैनो सिन थिनां दाम ओंनाय दाबुक नाय नेखाखाय चिनि बर' रकनि तंमुं चामुं एबा चिनि गोबांमा बर' रकनि तं गोरों न' नखाखाय वानायनो थांगौ बबहाय जों सगैन' बबहाय ओंनिय बाक्साबा गाहाम बाक्साबा हामियाव गुबुलजाक हागे जों बबन' गुबैहिनि रमनाय आबन' सिनि वानामा सिंसा चिनि बर' रकनि सोंमुं चिनि गोबांमा लुकुरकनि गोबांमा माफासंनि इमां आबोनो सों सुबुंनानि बागै जतन' साइटक दि